रे गा रे गा गा बा गा बा बा दा बा दा दा सा दा सा दा सा गा ना त्या ना मा रे रे गा गा बा बा दा दा सा रे सा रे सा रे रे गा रे गा रे गा गा बा गा बा गा बा बा दा बा दा बा दा दा दा दा दा सा गा ना त्या ना मा ना दा ना गा ना त्या ना मा गा रे गा गा रे गा बा बा गा रे गा बा दा दा बा गा बा दा दा बा गा रे गा बा बा गा बा दा दा बा गा बा दा दा बा गा रे सा रे गा रे सा रे दा